काय मंडळी, मजेत ना? मी अंजली. श्रावण महिना सरत आला की मराठी मनाला वेध लागतात गणपती बाप्पाच्या आगमनाचे. पोळ्याला बैलांची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य झाला की लगेच दुसऱ्या दिवशीपासून बाप्पाच्या स्वागतासाठी घर सज्ज होऊ लागतं. सुंदरशा मखराची सजावट, मोदक बनवण्याची तयारी, पूजेच्या साहित्याची जुळवाजुळव आणि हो, सगळ्यात आवडतं काम म्हणजे बाप्पाच्या मूर्तीची निवड. छान तुंदिल तनू, वरद हस्त असलेली, चतुर्भुज कमळ परशू धारण केलेली, एका हाती मोदक असलेली, सुंदर केशरी पिवळा किंवा लाल सुटूक पितांबर नेसलेली प्रसन्न वदन बाप्पाची मूर्ती. आणि हो, पिटुकला उंदीर मामा विसरून कसं चालेल. गणरायाच्या आगमनाची सुखद वर्दी देण्यासाठी जणू रिमझिम पावसाच्या सरींनी हजेरी लावलेली असते. हार, फुलं, दुर्वा, तुळस, सारं वातावरण कसं मंगल अन पवित्र झालं असतं. वाजत गाजत गणरायाचं आगमन होतं. सुंदर सजलेल्या मखरात बाप्पाची प्रतिष्ठापना होते. अतीव श्रद्धेनं पूजा आरती केली जाते. सुखकर्त्या दुःखहर्त्या विघ्नहर्त्याला मनापासून मागणं मागितलं जातं, सुखशांतीचं, समृद्धीचं आणि निरामय आरोग्याचं. स्वयंपाकघरात केवढी गडबड सुरू असते. बाप्पाच्या आवडीचे सुंदर कळीदार टप्पोरे गुपगुपीत मोदक, वाह काय दरवळतो सुगंध. आंबेमोहर तांदुळाचा, पिवळ्या धमक वरणाचा, चविष्ट बटाट्याच्या भाजीचा, पातळ भाजीचा आणि कुरकुरीत भज्यांचा सुद्धा. इथून पुढे 10 दिवस मस्त आनंदाचे, उत्साहाचे, मनोरंजनाचे आणि ज्ञानवर्धनाचे.

गणपती बाप्पांचं घराघरातलं आगमन आणि त्याबरोबरच साजरा होणारा सार्वजनिक गणेशोत्सव अगदी आपल्या जिव्हाळ्याचा विषय. ठिकठिकाणी साजरा होणारा हा गणेशोत्सव म्हणजे तरुण मुलांना जणू मॅनेजमेंटचे धडे देणारं व्यासपीठच. सार्वजनिक गणेशोत्सवाचं हे रूप सगळ्यांनाच भावतं. दरवर्षी आपल्या गणेश मंडळाच्या कार्यक्रमात काय वेगळेपणा आणता येईल यावर खल सुरू होतो. महिना दीड महिना आधीच रोजच्या मीटिंग्स, अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं तर घरातल्या वडीलधाऱ्यांकडून मिळणारी तंबी, हे सगळं सांभाळत ही तरुणाई बाप्पाच्या उत्सवासाठी सज्ज असते, धडपडत असते. वर्गणी गोळा करणं, गोळा झालेल्या वर्गणीतून सगळ्या खर्चाचं प्लॅनिंग करणं, मंडप डेकोरेशन सगळं करता करता बाप्पाच्या आगमनाचा दिवस येतो सुद्धा. वाद्यांच्या गजरात, ढोल ताशांच्या निनादात, लेझिम पथकाच्या लयबद्ध डौलदार संचालनात बाप्पाचं आगमन होतं. गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष होतो. घरी विराजमान झालेल्या बाप्पाच्या आरतीची वेळ सांभाळून गणेशोत्सव मंडळाच्या आरतीची वेळ ठरते. रोज वेगवेगळ्या सुगंधी फुलांचे हार, वेगळा प्रसाद, काही विचारू नका उत्साहाला उधाण आलेलं असतं. रोज नवे कार्यक्रम, कधी कोणाचं व्याख्यान तर कधी कीर्तन, कधी बालगोपाळांचे नाच आणि नाटुकली तर कधी भजनी मंडळाचं भजन, अथर्व शीर्षाची सहस्रावर्तनं आणि शेवटच्या दिवशी आनंद मेळा सुद्धा. बघता बघता 10 दिवस सरतात. बाप्पाला निरोप देण्याचा दिवस येतो. संध्याकाळची आरती झाली की निरोपाची आरती म्हणताना डोळे भरून येतात, गलबलून येतं. पुढच्या वर्षी लवकर या म्हणताना कंठ दाटून येतो. गणपती बाप्पा मोर्या, पुढच्या वर्षी लवकर.

काय मंडळी, कसे आहात? अहो, आपण जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन आलो ना तरी आपल्या घरी आल्यावर कसं बरं वाटतं आपल्याला. आपण ज्या घरात राहिलो, ज्या गावात जन्माला आलो, लहानाचे मोठे झालो, त्या मातीशी नाळ जुळलेली असते आपली. म्हणून तर आपल्या गावाविषयी बोलताना केवढा अभिमानाने आणि भरभरून बोलतो आपण. आता आपल्या महाराष्ट्राचंच घ्या ना. मुंबईच्या माणसांना तिथल्या गेटवे ऑफ इंडियाचा, दादरच्या शिवाजी पार्कचा, ब्रेबॉर्न स्टेडियमचा, लोकल ट्रेन्सचा, चौपाटीवरच्या भेळेचा, वडाच्या पानावर भैयानं कापून दिलेल्या थंडगार कुल्फी मलाईचा आणि तिथल्या गर्दीचा आणि धावपळीच्या जीवनाचा सुद्धा केवढा अभिमान वाटतो. पुणेकरांना त्यांचा लक्ष्मी रोड, चितळेंची बाकरवडी, आंबा बर्फी, सुजाताची मस्तानी, पर्वती, चतुश्रृंगी, सिंहगड, मोठमोठ्या शिक्षण संस्था, हे सगळं केवढं जिव्हाळ्याचं वाटतं. कोल्हापूरचा रंकाळा, शाहू पॅलेस, महालक्ष्मी अंबाबाईचं देऊळ, कोल्हापुरी साज, नाशिकची द्राक्ष, त्र्यंबकेश्वर, काळाराम मंदिर, सप्तशृंगी माता, पवित्र गोदावरी, औरंगाबाद जवळची अजिंठा वेरूळची लेणी, देवगिरी किल्ला, नांदेडचा गुरुद्वारा, नागपूरची संत्री, रणरण तापणारा उन्हाळा, टेकडीवरचं गणेश मंदिर, सीताबर्डीचा किल्ला, चंद्रपूर वरोऱ्याचं बाबा आमट्यांनी फुलवलेलं श्रमिक आणि कुष्ठरुग्णांचं आनंदवन, ताडोबाचा व्याघ्र प्रकल्प, भंडारा गोंदियातले विस्तीर्ण जलाशय, गडचिरोलीतलं आदिवासी जीवन, प्रकाश आमटेंचा हेमलकसा, मार्कंडाची जगप्रसिद्ध शिल्प, किती वर्णन करावं या मराठी मातीतल्या खास वैशिष्ट्यांचं. अहो, सगळं आपलंच ना.